कथना कथी नाव तोट कथ कथ कथी कोटी कोट कोटा देंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाही हुक्मी हुक्म चलाए राहो नानक विगसावे प्रवाह साचा साहिब सा।

ते कलंकं बिना ने कलंकी स्वरूपे नमो राजराजे स्वरं परम रूपे नमो जोग जोगे स्वरं परम सिद्धे नमो राजराजे स्वरं परम वृद्धे नमो शास्त्र पाणे नमो अस्त्र माणे नमो परम ज्ञाता नमो लोक माता भेखी अपरमी अभोगी अभुगते नमो जोग जोगे स्वरं परम जुगते नमो नित नारायणे क्रूर कर्मे नमो प्रेत अप्रेत देवे सो धर्मे नमो रोग हरता नमो राग रूपे नमो साहसाहं नमो भूपे नमो दान दाने नमो मान माने नमो रोग रोगे नमस्तं स्नान नमो मंत्र मंत्रं नमो जंत्र जंत्रं नमो इष्ट इष्टे नमो तंत्र तंत्रं सदा सचदानंद सर्वं प्रणासी अनुपे रूपे समस्तुल निवासी सदा सिद्धदा

मुखा कहे भाभी जब खमंगे अमृत वेखे न्याण दोस्ती कदना वे रास जे हजाने ते हो वरत वेखो कौन रिजास वस्तु।